0: ध्यान दें, आपकी मेहनत को राष्ट्रीय पहचान, पशुपालन क्षेत्र में उत्कृष्ट योगदान देने और नवीन प्रौद्योगिकी प्रथाओं को अपनाने वालों को भारत सरकार का पशुपालन एवं डेयरी विभाग प्रदान करता है राष्ट्रीय सम्मान। आज ही नामांकन करें राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2026 के लिए। इस पुरस्कार के लिए 3 श्रेणियों में होता है चयन, सर्वश्रेष्ठ डेयरी किसान, सर्वश्रेष्ठ डेयरी सहकारी समिति और सर्वश्रेष्ठ AI तकनीशियन। उत्तर पूर्वी क्षेत्र और हिमालयी राज्यों के लिए विशेष पुरस्कार का प्रावधान। नामांकन की तिथि 10 अगस्त से 10 सितंबर 2026 तक, तो देर किस बात की। आज ही आवेदन करें www.awards.gov.in पर या संपर्क करें नजदीकी CSC केंद्र पर। राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2026 पशुपालन एवं डेयरी विभाग भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
1: ಇನ್ನು ಹಾಗೆಯೇ ಬಿದಿರಿನಿಂದ ನಾವು ಪರಿಸರ ಸ್ನೇಹಿ ಬಟ್ಟೆಗಳನ್ನ ಕೂಡ ತಯಾರಿಸಬಹುದಂತೆ. ಯಾವ ರೀತಿ ಅಂದರೆ, ಬಿದಿರಿನ ಒಂದು ನಾರಿನಿಂದ ಜವಳಿಯನ್ನು ತಯಾರಿ ಮಾಡಲಾಗುತ್ತೆ. ಈ ಬಟ್ಟೆಗಳು ತಂಪಾಗಿದ್ದು ಬ್ಯಾಕ್ಟೀರಿಯಾಗಳ ಒಂದು ವಿರೋಧಿ ಗುಣವನ್ನು ಕೂಡ ಹೊಂದಿದೆ. ಹಾಗೆಯೇ ಬೇಗನೆ ಬೆವರನ್ನು ಹೀರಿಕೊಳ್ಳುವಂತಹ ಲಕ್ಷಣವನ್ನು ಈ ಒಂದು ಬಿದಿರಿನ ಬಟ್ಟೆಗಳು ಹೊಂದಿದೆಯಂತೆ. ಹಾಗೆಯೇ ಇನ್ನು ಇಂಧನವಾಗಿ ಅಥವಾ ಬಯೋ ಎಥನಾಲ್ ತಯಾರಿಕೆಯಲ್ಲಿ ಈ ಬಿದಿರನ್ನು ಬಳಸಲಾಗುತ್ತೆ. ಕಲ್ಲಿದ್ದಲಿಗೆ ಪರ್ಯಾಯವಾಗಿ ಬಿದಿರಿನ ಚಾರ್ಕೋಲ್ನ ಬಳಸ್ತಾರೆ. ಹಾಗೆಯೇ ಬಯೋ ಎಥನಾಲ್ ತಯಾರಿಕೆಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಭಾರತದಲ್ಲಿ ಬಿದಿರನ್ನು ಪ್ರಮುಖವಾಗಿ ಬಳಸಲಾಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತೆ. ಈಗ ಕೇಳಿ BR ಛಾಯಾ ಅವರ ಗಾಯನ, NS ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣ ಭಟ್ ಅವರ ಸಾಹಿತ್ಯವಿರುವಂತಹ ಗೀತೆ.